ade mi alugona fa hakroni tum fitta ruimaki mi har roe roe varbali fa mi hako neena angala pain nan ekam kukuruma e veenu ga waran hiddat ruime waguti veeni ibeena ha fani foksa goa adu ibehen eena ge ruimuge hiddat adu e digu temigen da ruime e alugona kabul kuratu ga mi har e damwar alugona me hardan e wagut kom me kabul kurani eto ए वगुतागा तिमन्ने इहुलिबुनु फिनिकामे मिहारक नेते आरामे ओफले नेते आदि निदागे मिस्तिमन्ने कारामे नेते तिमन्ने ओती तिमन्नेगे हिर रोबवे मि रोबुमगे देमिहुरमे किहिनें हेये तिमन्ने अंगहुळवा नुरियस तिमन्नेगे हितु तेरें एबरोये मि अडु कुकुरुमुं एबा इलिबे तिमन्ने वनि वेनुगे मिकम मिवनि तिमन्नेगे मेगे मेगा हरुलाफे दे मर वरुगे देविंगे तो रोगा विस मेगा हरुलाफे दे जेहेनी हम एनवति कुरन हॉस्पिटल गंगस